सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लोग सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा अमर सचा दीपान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदा कैलाख करोड़ सचे सब तान सचे सब जोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह नारक सच तिहाई न सच जो मर जमे सो कच कच माला।